आभार. आमच्या कार्यक्रमाकरवी तुम्ही अवश्य लक्ष द्याल अशी मी अपेक्षा करते. तर प्रस्तावने विलंब न लावता त्वरित आरंभ करीत आहोत आपला स्वर तरंग कार्यक्रम या गौर गणेश भक्ती गाण्याने.

एका वैशाली सामंत व सहगायकांच्या आवाजातल्या या गौर गणेशभक्ती गाण्यानंतर श्रोतेरसिकहो स्वरतरंग कार्यक्रमाची दुसरी भेट म्हणून आपल्यासाठी आम्ही सादर करीत आहोत शमिका भिरे व आशिष देसाई या दोघांच्या आवाजातलं पहिले तिरे हे पुढील गीत.

पहले गाठा ताना सुटे पहले तीर का हे गीत आपने कत होता शमिका भिरे व आशीष देशमुख या दुघांच्या सुमधुर आवाजात कार्यक्रमाची तिसरी भेट म्हणून

एमबीसीच्या घड्याळात दुपारचे ठीक पावणे एक वाजले आहेत. चालू करीत आहोत आपला स्वर तरंग कार्यक्रम. यापुढील मधुर गाण्याने वारा गाई गाणे प्रीतीचे तराणे आणि हे गीत आपल्या सुरील आवाजात व्यक्त केले आहेत स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर.

स्वर सम्राज्ञी लता मंगेशकरांच्या कर्णमधुर आवाजातल्या या मधुर गाण्यानंतर सादर करीत आहोत जाऊ याना बालासाहेब चित्रपटातून घेतलेले हे गाणं मोना डार्लिंग गेली कुठं.

संगीत प्रेमी श्रोत्यानं मी तुम्हाला कळवू इच्छिते की आपण ऐकत आहात स्वर तरंग कार्यक्रमातील शेवटचं गाणं कुणी जीतला कुणी हरला ह्याच गाण्यासवे सादर करण्यात आलेला आज आपला हा कार्यक्रम काही क्षणात पूर्ण होणार आहे. तुम्ही जिथेही असाल कुठेही असाल हिवाळ्याचा दिवस आहे, विशेष काळजी घ्या, सुरक्षित रहा या सद्भावनेनेच मी तुमची रजा घेते. शुभ दिन व नमस्कार.

0: जिंदगी के अनमोल लम्हे रेडियो मॉरिशस के साथ। रजनीगंधा द रोज रात्रि रेडियो मॉरिशस वर रजनीगंधा।
1: नमस्कार श्रोत्यांनो, श्री सोबत आपण आहात त्या रेडिओ मॉरिशसवर रजनीगंधा कार्यक्रमात। मी तुमचे अगदी मनापासून स्वागत करतो। श्रोत्यांनो, वेळ कमी आहे, फक्त 20 मिनिटांचा कार्यक्रम आहे, तेव्हा पटकन कार्यक्रमाची सुरुवात करूया एका भक्तिगीत।

श्रोत्यांनो, या कार्यक्रमाची पुढची भेट म्हणजे लता मंगेशकर आणि सुरेश वाडकर यांच्या सुमधुर आवाजात पुढचं गाणं. या गाण्याद्वारे जाऊया आठवणींच्या गावात. याच

सृजनुपुढचं गाणं ऐकण्याआधी सुविचाराचे दोन ओळ्या फक्त तुमच्यासाठी. जिंकण्याची मज्जा तेव्हाच येते जेव्हा हरवण्याची भीती नसते. तेव्हा श्रोतनु या सुविचारानंतर ऐकूया पुढचं गाणं, याचा आस्वाद घ्या.

श्रोतेनो पुढच्या गाण्याने कार्यक्रमाची सांगता होत आहे. आशा करतो की तुम्ही आजच्या या कार्यक्रमाचा पुरेपूर आनंद घेतलात. काळजी घ्या, आपली पुढची भेट होईपर्यंत धन्यवाद व नमस्कार.